नमो सर्व गीत नमो सर्व गीत नमो सर्व ज्ञान नमो ब्रह्म तार नमो सर्व मंत्र नमो सर्व सिद्धांत नमो सर्व दृश्य नमो सर्व परेश नमो सर्व रंगे दर्भंगी अनंगे नमो जीव जीव नमो